0: घरमै जुम्बे बहारा काची जाथी ये एक एक काती नासियो
1: साजन बिन्दसमा सादा जो भाई मानो नमस्कारायो मन वज कविता प्रसन्न मनले संक्षेपी भारतयो विद्या